मुगच्छा ऐकोप्यानो कुम्नीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे कुम्नीनाथ कार्यक्रमात आतामी ऐकोव्या पोईलिंगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गैलेले जावन सात प्रज्योत डेसा गीत जीवितांत अधुरे

मुक्लेंगीत साहित्य लॉयड रेगो, संगीत विनिल वेगस, गायलेले जाऊन असात एडन डेसा, विनय लोवेस आणि प्रज्योत डेसा. गीत हॅलो ब्युटी.

या गीता सवे आईचे कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगनीनाथ कार्यक्रमान मेळता. परत एक पटी देव बरे करूं. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगनीनाथ कार्यक्रम आयकून आसल्यात. आयकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.